0: मुंहिंजे मन में हाहाकार मची वियो। हिन खे सुठे रंधण पचाइण लाइ मिलियल इनाम सर्टिफिकेट अॼु बि आहिनि। हीअ अनपूर्णा रतीअ जहिड़ी सुंदर बि आहे, हिन जी हर का पूरी सुंदर बि आहे, लेकिन अॼु हिन वॾी रधण लाइ त पहले कहिड़ी थींदी आहे? करुणा छो ॻाईंदी आहे गीता जो श्लोक, यदा यदा ही धर्मस्य कूड़ आहे कूड़ आहे। हिकु ॻाल्हि पुछां।
1: पुछो।
0: उन ॾींहुं तव्हां चयो हो तव्हीं जीवन जो निरादर कॾहिं करे कोन सघंदा, अगरि कहनी परलय मची वञे, छा तव्हीं तॾहिं जीवन खे निर्मूल न सम्झंदा?
1: तव्हां परलय ॾिठी आहे?
0: न, लेकिन ॿुधी अथमि घणो वक़्तु थियो त